ཁྱི ཕྱད མི ཁྱི ཕྱི ཁྱི Mamebe lodo da madebe chibu tome kishi ngi. Mamebe lodo ngini ta ngar sangi shi shubu tuga na ngatang si murte mokosu. Ta deyino ngatang ki pen ngoton chi ta ashum ngoton na shi ta mamebe lodo ngoton ngedum rita. Ita ta mizi kalle ya kir mokosu lodo chi shi mamebe lodo ngedum. Ta madebe chibu tome kishi ngi yon se ngini ta ngatang si na nga shingdo cha mcha. Ta ngatang yur ri nga ina cha murta nga ina cha. Shardik tisut ka shi chibu cha mcha kiki no me ori ta. ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས ཁས Yudina Gundu Bao Chudan Bamo Chujumbani, Tangadan Melumba Nanzo Zavidin, Chuton Shena, Bao Dan Bamo Nang, Gundu Nipjansak, Sajadi Imburini, Lonu do Gumbi Pugitangita, Tabinangi Gumba Benang Shumegita Chog, Lonu Gumbi Pugitangi, and the Chizun Jumi Kubana Yubarini, Yumo Better Shejawani, Better Sheba, Lumbi Evening Medobemak, Tamakachawa Java, Dabrol do Uni. Tada bena darmobumge takoche anime gumbe chindana ta lumba ji peder ngi dumbur je za ji lhono gi gumbe phu tyang je jizun drama gi ani ado tyang ne ashi dong odun kubang a no ngo dong gu ani peder ngi kan ji chagdang ju dun ye chago nom buru ni sobda ji medo be ma khache she ge yu ne ani jibu na zo bo de no ngo dun ne ji de dabro na zo bo de no ngo dun nom buru ni ta benang gi chindana gu ta gumbe chindana she Та лумбока дёнга модонде неме утпасо. Та лаво юсумге тэваани, тэва. Дарма бумге шэжава уген жимбочи чинжилабе жумне кеду бабаани. Лаво юсумне тангада мэнчи юнгэ имбур. Ижигу тэва модон тиже, та уй модон тиже, не дарма бумге нё номбуруни. Иже та гуру жимбочи, лумэ жимбочи зе чинжилабе жумне кеду бабады имбуруни. Кеду бабады имбуруни. Та ижин дигу кеду бабэги, ने जिक ते जे गाय नो नि न ता नम लो खलो चिगे साल पे म ता गे लो ल ते से ता गे ता बु नो नि ता इ जि गा दांग गे ता पे ने ने ता लुन बे गे छे जों गो दन दि गा ता नम गा युर ते सो इ न अन बे खलो चिगे गो दन जे जु नो सा गा मुर ते सो इ न पे म ता गे गो दन जे जु नो ये युन गे जि डा ला सो बा इ ना जे ते सो इ न ते से ता गे गो दन या या चिग जे जु नो वे नो नि छि न सांग सुम ये ब ले नि ता छि न सांग सुम यो जि ता छि Nang sang sum yon, ta mi se yi tu mu ma yin bie ta nga gi. Ta ngo tun di yin bu, it ngo tun ya ta rang ki tobu tobu nang si yin da. A ut pa su ngon sum du xie che yu ku cha ma cha na u ba chi. Chi nang sang sum yon ngon che yu nang bu ru nye. Chi dar na nye, ta pi so du uz te koro yi na. Chi dar na ji zun seng ten na gi zhu mi shab ye kyang yun kum shu bi. Bi mong tiang na yu ba nye. Ta wak se te bu le ta bi umu ku sob da ji kaya na u nye na. Ji zun zhu ma. Sengdin nagi chueme ane shabti yar kum shabti mar kyangu nobe ya ijingi bimongi teng ngodon tiga neyo no nye bimong teng na yueba nye udun grumon suru ngodon tiga tanga tangpen lemengo grumon suru ngodon tiga nomboro nye nangdar na shagya tubi uye zudur tabu yue nye ta yuzi neng yurdu uzi tesu yina mangji yur tesu yina oji ta sangi jumdendegi uye zudur zay chagu ngodon tiga nomboro nye naichit pisok sur tesu yina sengdin nagi chueme shab ये जंग युन कुमसु गु बिमोसु जे चावंग दोने नंबर ने नाइ ता जोदांजी सवादा ना इशे खानरो बुम छोबे ने छो दिने दोजे फमोने इनने ता मोस मिक्से गि दास छुसो इने खानरो म बुम छोमे गे ने ने केबरजिन इनने इजे नेंग ये अन दोजे फमो गे ने इनने दोजे फमो जे दा गादा खोलो देशो गे दा मि युम दोजे फमो जे इजिमु ता दा गादा तोर बांजा ना दोजे फमो ने इनने दुम इंगो दंदा उमे सो दोजे फमो गे ने इंगो दने इनने दिशो बो छुगे मंगिल मंगसो गेल इनजिंग ने छुगे गे शुवे जुने दि लुगु सों दु सोल शे शुबे ने ता इजे बेना लोवेन रुबो छिजे या सोवन तब जु जि सुय दा बोंगे ने छुगे मंगसो गेल ने गान जिगे दा लोवेन रुबो छिजे दा ने उजु